0: स्थितम् ओम ह्रीं ऋषिरुवाच देवासुरमवुद्युद्धम् पूर्णमब्दशतम् पुरा महिषेसुराणाम् मदिपे देवानाम् च पुरन्दरे तत्रासुरैर्महावीर्यैर्देवसैन्यम् पराजितम् जित्वा च सकलान् देवान् इन्द्रो भून्महिषासुरः ततः पराजिता देवा पद्मयोनिम् प्रजापतिम् पुरस्कृत्य गतास्तत्र यत्रैश्च गरुडध्वजौ यथावृत्तिम् तयोस्तद्वन् महिषासुरचेष्टितम् त्रिदशा कथयामासुर्देवाभिभवविस्तरम् सूर्येन्द्राग्निनीलेन्दूनाम् यमस्य वरुणस्य च अन्येषाम् चाधिकारान् स स्वयमेवाधिष्ठति स्वर्गान्निराकृताः सर्वे तेन देवगणा भवि विचरन्ति यथामर्त्या महिषेण दुरात्मना एतद्वः कथितम् सर्वम् अमरारिविचेष्टितम् शरणम् वप्रपन्नास्मो वदस्तस्य विचिन्तताम् इत्थम् निशम्य देवानाम् वचांसि मधुसूदनः चकारकूपम् शम्भुश्च भ्रुकुटीकुटिलाननौ ततोऽतीकोपपूर्णस्य चक्रिणो वदनात्तत निश्चक्राममहत्तेजो ब्राह्मणः शङ्करस्य च अन्येषाम् चैव देवानाम् शक्रादीनाम् शरीरतः निर्गतम् सुमहत्तेजस्तच्चैकम् समगच्छत अतीव तेजसा कूटम् ज्वलन्तमिव पर्वतम् ददृशुस्तिसुरास्तत्र ज्वालाव्याप्तदिगन्तरम् अतुलम् तत्र तत्तेज सर्वदेवशरीरजम् एकस्थम् तदहुन्नारी व्याप्तलोकत्रयम् तिसा यदवुच्छाम्भवम् तेजस्तेना जायत तन्मुखम् यामेन चाभवन् केशा बाहवो विष्णुतेजसा सौम्येन स्तनयोर्युग्मम् मध्यम् चैन्द्रेण चाभवत् वारुणेन च जङ्घोरु नितम्बस्तेजसा भुवः ब्राह्मणस्तेजसा पादौ तदङ्गुल्योर्कतेजसा वसूनाम् च कराङ्गुल्य कौबेरेण च नासिका तस्यास्तु दन्ता सम्भूता प्राजापात्येन तेजसा नयनत्रितयम् जज्ञे तथा पावकतेजसा भ्रुवौ च सन्धियोस्तेज श्रवणावनिलस्य च अन्येषाम् चैव देवानाम् सम्भवस्तेजसाम् शिवा ततः समस्तदेवानाम् तेजो राशीशमुद्भवाम् ताम् विलोक्यमुदम् प्रापुरमरा महिषार्दितः शूलम् शूलाद्विनिष्कृष्य ददौ तस्य पिनाकदृक् चक्रम् च दत्तवान् कृष्णः समुत्पादेषु चक्रतः शङ्खम् च वरुणः शक्तिम् ददौ तस्य हुतासन मारुतो दत्तवांश्चापम् बाणपूर्णे तथेसुधि वज्रमिन्द्र समुत्पाद्य कुलिशादमराधिप ददौ तस्य सहस्राक्ष्यो घण्टामैरावदाद्यदात् कालदण्डाद्यमोड्दण्डम् पाशम् चाम्बूर्पतिर्ददौ प्रजापतिश्चाक्षमालम् ददौ ब्रह्मकमण्डलम् समस्तरोमकूपेषु निजरश्मिन् दिवाकरः कालश्च दत्तवान् खड्गम् तस्याश्चर्म च निर्मलम् क्षीरोदश्चामलम् हार अजरे च तथाम्बरे चूडामणिम् तथा दिव्यम् कुण्डले कटकानि च अर्धचन्द्रम् तथा शुभ्रम् केयूरान् सर्वबाहुषु नूपुरौ बीमलौ तद्वत् ग्रेवेयकमुत्तमम् अङ्गुलीयकरत्नानि समस्तान् स्वङ्गुलीषु च विश्वकर्मा ददौ तस्यै परशुम् चाति निर्मलम् अस्त्राण्येनेकरूपाणि तथा भेद्यम् च दंशनम् अम्लान् पङ्कजाम् मालाम् शिरस्योरसि चापराम् अददज्जलधिस्तस्यै पङ्कजम् चाति शोभनम् हिमवान् वाहनम् सिंहम् रत्नानि विविधानि च तदावशून्यम् सुरया पानपात्रम् धनाधिप शेषश्च सर्वनागेषु महामणिविभूषितम् नागहारम् ददौ तस्यै दत्तेय पृथिवीमिमाम् अन्नैरविशुरैर्देवी भूषणैरायुधैस्तथा सम्मानितान्नादोच्चै साट्टहासम् मुहुर्मुहुर्तस्यानादेन घोरेण इष्टमापूरितम् नव अमायतातिमहता प्रतिशब्दो महानभूत् चुक्षुभुः सकला लोका समुद्राश्च च कम्पिरे चचालवसुधा चेलु सकलाश्च महीधरा जयति देवाश्च मुदा तामुचु सिंहवाहिनीम् तुष्टुगुरुमुनियश्चैनाम् भक्तिनम्रात्ममूर्तयः दृष्ट्वा समस्तम् संक्षुब्धम् त्रैलोक्याममरारयः सन्नद्धाखिलसैन्यास्ते समुत्थस्तुरुधायुधा आः किमेतदि क्रोधा आवास्य महिषासुर अभ्यधावततम् शब्दम् अशेषैरसुरैर्वृत स ददर्श ततो देवीम् ವ್ಯಾಪ್ತ ಲೋಕತ್ರ ಅಂತುಷ ಪಾದಾಕ್ರಾಂತ್ಯ ನತಭವಂ ಕಿರೀಟೋಲ್ಲಿಖಿತಾಂಬರಾಂ ಶುಭವಿತಾಶೀಷ ಪಾತಾಲಾಂ ಧನುರ್ಜಾನೀ ಸ್ವನೇನ ತಾಂ ದಿಶೋ ಭುಜಸಹಸ್ರೇಣ ಸಮಂತಾದ್ಯಾಪ್ತ ಸಂಸ್ಥಿತಾಂ ತಥಾ ಪ್ರವೃತೆ ಯುದ್ಧಂ ತಯಾ ದೇವ್ಯಾಸುರದ್ವಿಷಾಂ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರೈರ್ಬಹುಧಾ ಮುಕ್ತೈರ್ ರಾಜಿಪೀತ ದಿಗಂತರಂ ಮಹಿಷಾಸುರ ಸೇನಾನಿ ಚಿಕ್ಷುರಾಖ್ಯೋ ಮಹಾಸುರ ಯುವಿಧೇ ಚಾಮರಶ್ಚೈನ್ಯ ಚತುರಂಗಬಲಾನ್ವಿತ ರಥನಾಮಯುತ ಇಷಡ್ಭಿರ್ ರುದ್ರಾಖ್ಯೋ ಮಹಾಸುರ ಅಯುಧ್ಯತಾಯುತಾನಾಂ ಚ ಸಹಸ್ರೇಣ ಮಹಾಹನು ಪಂಚಾಶದ್ವಿಶ್ಚ ನಿಯುತೈ ರಸಿಲೋಮಾ ಮಹಾಸುರ ಅಯುತಾನಾಂ ಸತೈ ಷಡ್ಭಿರ್ ಬಾಷ್ಕಲೋ ಯುವಿಧೈರಣಿ ಗಜಬಾಜಿ ಸಹಸ್ರೋಗೈ ರನೇಕೈ ಪರಿವಾರಿತ ಋತೋ ರಥಾನಾಂ ಕೋಟ್ಯಾ ಚ ಯುದ್ಧೇ ತಸ್ಮಿನ್ನ ಯುದ್ಧತ ವಿಡಾಲಾಖ್ಯಯುತಾನಾಂ ಚ ಪಂಚಾಶದ್ವಿರಥಾಯುತೈ ಯುಯುಧೇ ಸಂಯುಗೇ ತತ್ರ ರಥಾನಾಂ ಪರಿವಾರಿತ ಅನ್ಯೇ ಚ ತತ್ರಾಯುತಶೋ ರಥನಾಗೈರ್ವೃತ ಯುಯುಧು ಸಂಯುಗೇ ದೇವ್ಯಾ ಸಹ ತತ್ರ ಮಹಾಸುರ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸಹಸ್ರೈಸ್ತು ರಥಾನಾಂ ದಂತಿನಾಂ ತಥಾ ಭಯಾನಾಂ ಚ ವೃತೋ ಯುದ್ಧೇ ತತ್ರಾಭೂನ್ಮಹಿಷಾಸುರ ತೋಮರೈರ್ಭಿಂದಿಪಾಲೈಶ್ಚ ಶಕ್ತಿಭಿರ್ಮುಷಲೈಸ್ತಥಾ ಯುಯುಧೇ ಸಂಯುಗೇ ದೇವ್ಯಾ ಖಡ್ಗೈ ಪರಶುಪರ್ತಿಶೈ ಕೇಚಿಚ್ಚ ಚಿಕ್ಷುಪುರುಶಕ್ತಿ ಕೇಚಿತ್ ಪಾತ ತಥಾ ಪರಿ ದೇವಿ ಖಡ್ಗ ಪ್ರಹಾರೈಸ್ತು ಏತಾಂ ಹಂತುಂ ಪಚಕ್ರಮು ಸಾಪಿ ದೇವಿ ತದಸ್ತಾನಿ ಶಸ್ತ್ರಾಣ್ಯಷ್ಟಾಣಿ ಚಂಡಿಕಾ ಲೀಲೆಯೈವ ಪ್ರತಿಚ್ಛೇದ ನಿಜ ಶಸ್ತ್ರಾಶ್ಚ ವರ್ಷಿಣಿ ಅನಾಯಸ್ತಾನನಾ ದೇವಿ ಸ್ತೂಯಮಾನಾಸುರರ್ಷಿಭಿ ಮುಮೋಚಾಸುರ ದೇಹೇಷು ಶಸ್ತ್ರಾಣ್ಯಷ್ಟಾಣಿ ಚೇಶ್ವರಿ ಶೋಪಿ ಕ್ರುದ್ಧೋದು ದುಷಟೋ ದೇವ್ಯಾ ವಾಹನ ಕೇಸರಿ ಪ್ರಚಾರಾಸುರ ಸೈನ್ಯೇಷು ಮನಶಿವಹುತಾಸನ ನಿಶ್ವಾಸಾನ್ ಮುಮುಚೇಯಾಶ್ಚ ಯುದ್ಧಮಾನಾರಣೇಂಬಿಕಾ ತ ಏವ ಸದ್ಯ ಸಂಭೂತ ಗಣಾಶತಸಹಸ್ರಶ ಯೋಧುಸ್ತೇ ಪರಶುಭಿರ್ ಹಿಂದಿ ಪಾಲಾಸಿ ಪಟ್ಟಿಶೈ ನಾಶಯಂತೋ ಸುರಗಣಾನ್ ದೇವಿ ಶಕ್ತಿವೃತ್ತಿ ಬಿಂಬಿತ ಅವಾದಯಂತ ಪಟಹಾನ್ ಗಣಾಶಂಖಾಸ್ತಥಾಪರಿ ಮೃದಂಗಾಶತೈವಾನ್ಯೇ ತಸ್ಮಿನ್ ಯುದ್ಧ ಮಹೋತ್ಸವೆ ತತೋ ದೇವಿ ತ್ರಿಶೂಲೇನ ಗದಯ ಶಕ್ತಿವೃಷ್ಟಿಭಿ ಖಡ್ಗಾದಿಭಿಶ್ಚ ಸತಸೋ ನಿಜಗಾನ ಮಹಾಸುರಾನ್ ಪಾತಿಯಾಮಾಸ ಚೈವಾನ್ಯಾನ್ ಘಂಟಾಸುನ ವಿಮೋಹಿತಾನ್ ಅಸುರಾನ್ ಭುವಿ ಪಾಸೇನ ಬದ್ಧಾ ಚಾನ್ಯಾನ್ಯ ಕರ್ಷಯತ್ ಕೇಚಿದ್ದಿಧಾಕೃತ ಅಸ್ತಿಕ್ಷ್ಣೈ ಖಡ್ಗ ಪಾತೈಸ್ತಥಾಪರೆ ವಿಪೋತಿತಾನಿ ಪಾತೇನ ಗದಯಾ ಭುವಿ ಶೇರತೆ ಬೇಮುಶ್ಚ ಕೇಚಿತ್ ರುಧಿರಂ ಮುಸಿಲೇನ ವೃಸಂಹತ ಕೇಚಿನ್ ನಿಪತಿತ ಭೂಮೌ ಭಿನ್ನಾ ಶೂಲೇನ ಭಕ್ಷಸಿ ನಿರಂತರಾಸರೌಘೇಣ ಕ್ರೀತಾ ಕೇಚಿದ್ರಣಾಜಿರಿ ಸೇನಾನೂಕಾರಿಣ ಪ್ರಾಣಾನ್ ಮುಮುಚು ಸ್ತ್ರಿದ್ರ ಸಾರ್ದನ ಏಷಾಸಿದ್ ಬಾಹವ ಸಿನ್ನ ಸಿನ್ನ ಗ್ರೀವಾಸ್ತಥಾ ಪರಿ ಶಿರಾಸಿ ಪೇತುರನ್ನೇಷಾಂ ಅನ್ನೇ ಮಧ್ಯೆ ವಿದಾರಿತ ವಿಚ್ಛಿನ್ನ ಜಂಗಾಸ್ತ ಪರಿ ಪೇತುರುರ್ವ್ಯಾಂ ಮಹಾಸುರ ಏಕ ಬಾಹೋಕ್ಷಿ ಚರಣ ಕೇಚಿದ್ ದೇವಾದಿಧಾಕೃತ ಛಿನ್ನೇ ಪೀಚಾನ್ಯೇ ಶಿರಸಿ ಪತಿತಾ ಪುನರುತ್ಥಿತ ಕವಂದಾಯುಧುರ್ದೇವ್ಯಾ ಗೃಹೀತ ಪರಮಾಯುಧ ನಋತುಶ್ಚಾಪರೆ ತತ್ರ ಯುದ್ಧ ತುರ್ಯಲಯಾಶ್ರಿತ ಕವಂದಾಶ್ಚಿನ್ನ ಶಿರಸ ಖಡ್ಗ ಶಕ್ತೃಷ್ಟಿ ಪಾಣಯ ತಿಷ್ಟತಿಷ್ಠೇತಿ ಭಾಸಂತೋ ದೇವಿ ಮನ್ನೇ ಮಹಾಸುರ ಪಾತಿತೇ ರಥನಾಗಾಶ್ವೇ ರಸುರೈಶ್ಚವ ಸುಂದರ ಅಗಮ್ಯ ಸಾಂಭವಸ್ತತ್ರ ಯಥಾಭೂತ್ಸ ಮಹಾರಣ ಶೋಣಿತೌ ಗಾ ಮಹಾನದ್ಯ ಸದ್ಯಸ್ತತ್ರ ಪಶುಶ್ರುಭು ಮಧ್ಯೆ ಚಾಸುರ ಸೈನ್ಯಶ್ಚ ವಾರಾಣಾಸುರವಾಜಿನಾಂ ಕ್ಷೇಣೇನ ತನ್ಮಹಾಸೈನ್ಯಂ ಅಸುರಾಣಾಂ ತಥಾಂಬಿಕಾ ನಿನ್ನೇಕ್ಷಯಂ ಯಥಾಪನ್ಯಸ್ ತೃಣದಾರು ಮಹಾಚಯಂ ಸತಸಿಂಹ ಮಹಾನಾದ ಮುಸಿಂಜಂದುತ ಕೇಸರ ಶರೀರೇಭ್ಯೋ ಮರಾರೀಣಾಂ ಅಶೂನೀವ ವಿಚಿನ್ವತಿ ದೇವ್ಯಾ ಗಣೈಶ ತತ್ರೈ ದೇವ್ಯಾ ಗಣೈಶತೈಸ್ತತ್ರ ಕೃತಂ ಯುದ್ಧಂ ಮಹಾಸುರೈ ಯಥೈಷಾಂ ತುತುಸುರ್ದೇವಾ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಮುಚೋದಿಭಿಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೆ ಸಾವರ್ಣಿಕೈ ಮನ್ವಂತರಿ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಮಹಿಷಾಸುರ ಸೈನ್ಯವಧೋ ನಾಮ ದ್ವಿತೀಯೋ.
1: ವಿಜಯದಶಮೀ ಶುಭ ದೀಪಾವಳಿ ಏವಂ ಛಠ್ ಪರ್ವ 2083 ಹಾರ್ದಿಕ್ ಮಂಗಲಮಯ ಶುಭಕಾಮನಾ. ನೇಪಾಳಿಹರುಕೊ ಮಹಾನ್ ಪರ್ವ ವಿಜಯದಶಮೀ ಶುಭ ದೀಪಾವಳಿ ತಥಾ ಛಠ್ ಪರ್ವಕ್ಕೆ ಪಾವನ ಅವಸರಮಾ ಸಂಪೂರ್ಣ ನೇಪಾಳಿ ದಾಜುಭಾಯಿ ದಿದಿ ಬಹಿನಿಹರುಮಾ ವಿಜಯದಶಮೀಲೆ ಅಸತ್ಯಮಾಥಿ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಅಧರ್ಮಮಾಥಿ ಧರ್ಮಕ್ಕೆ ರ ಅನ್ಯಾಯಮಾಥಿ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ವಿಜಯಕ್ಕೆ ಸಂದೇಶ ಪ್ರದಾನ ಗರೋಸ್. ಶುಭ ದೀಪಾವಳಿಲೆ ಹರೇಕ್ ಘರ ಆಂಗನಮಾ ಜ್ಞಾನ ಉಜಾಲೋ ಆಶಾ ಖುಷಿ ರ ಸಮೃದ್ಧಿಕ್ಕೆ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲಿತ ಗರಾವೋಸ್. सूर्यदेव तथा छठी माताले सबैको जीवनमा सुख शान्ति स्वास्थ्य समृद्धि सकारात्मक ऊर्जा र शक्ति प्राप्त होस् भन्ने मंगलमय शुभकामना व्यक्त गर्दछौ।
2: बारगंगा र गजेडा भूकुसैनिक खानेपानी उपभोक्ता समिति उत्तम नगर अध्यक्ष राजेन्द्र विक्रम शाह सम्पर्क नम्बर 98 4 71 35 269।
1: विजयादशमी शुभ दीपावली एवं छठ पर्व 2083 को हार्दिक मंगलमय शुभकामना। असत्यमाथि सत्य धर्म र सद्भावको विजयको प्रतीक पर्व मनाइने नेपालीहरूको महान पर्व बडा दशैं शुभ दीपावली एवं छठ पर्वको पावन अवसरमा सम्पूर्ण सदस्य पदाधिकारी कर्मचारी शुभेच्छुक सहयोगी तथा आम नेपाली दाजुभाइ तथा दिदी बहिनीहरूमा सुख शान्ति सुस्वास्थ्य दीर्घायु समृद्धि र उत्तरोत्तर प्रगतिको हार्दिक मंगलमय शुभकामना व्यक्त गर्दछौ। संघ संस्थाको माध्यमबाट सामाजिक उत्तरदायित्व सहकार्य सेवाको भावना अझ विस्तार हुँदै जाओस् तथा हरेक परिवारमा खुशी र समृद्धिको वातावरण कायम रहोस् भन्ने कामना गर्दछौ।
2: सिनर्जी बहुद्देश्य सहकारी संस्था लिमिटेड 4 नम्बर जितपुर कपिल वस्तु अध्यक्ष लक्ष्मण बेलवासे।
1: विजयादशमी शुभ दीपावली एवं छठ पर्व 2083 को हार्दिक मंगलमय शुभकामना। असत्यमाथि सत्य धर्म र सद्भावको विजयको प्रतीकका रूपमा मनाइने नेपालीहरूको महान पर्व बडा दशैं शुभ दीपावली एवं छठ पर्वको पावन अवसरमा सम्पूर्ण सदस्य पदाधिकारी कर्मचारी शुभेच्छुक सहयोगी तथा आम नेपाली दाजुभाइ तथा दिदी बहिनीहरूमा सुख शान्ति सुस्वास्थ्य दीर्घायु समृद्धि र उत्तरोत्तर प्रगतिको हार्दिक मंगलमय शुभकामना व्यक्त गर्दछौ। संघ संस्थाको माध्यमबाट सामाजिक उत्तरदायित्व सहकार्य र सेवाको भावना अझ विस्तार हुँदै जाओस् तथा हरेक परिवारमा खुशी र समृद्धिको वातावरण कायम रहोस् भन्ने कामना गर्दछौ।
2: कपिल वस्तु संचार सहकारी संस्था लिमिटेड बाढगंगा 4 गजहेडा अध्यक्ष दोलक बहादुर पछाई सचिव परवेन्द्र देव खनाल व्यवस्थापक हिसराज पाण्डे।